रावणय तू आपे सच्चा, तू आपे सच्चा सिर्जनहारा, भगती भरे तेरे भंडारा, गुरमुख नाम मिले ता मन भीजे, सहजे समाध लगावणय अंधन गण गावा प्रभ तेरे, तुझ सुनाई प्रीतम मेरे, तुझ बिन वर्ण कोई जाचा, गुर प्रसादी तू पावणया, अगम गोचर मित नहीं पाए, अपनी कृपा करे तू ले मिलाए, पूरे गुर के शब्द त्याये, शब्द फेर सुख पावणया, रसना गुणवंती गुण गावे, नाम चलाए सच्चे पावे, गुरमुख सदा रहे रंग राती, मन सच्चा सोभा पावणया, मनमुख कर्म करे हंकारी, जुए जन्म सपा जी हारी, अंतर लो महा